गावण तुदनो जति सती संतोखी, गावण तुदनो वीर करारे, गावण तुदनो पंडित पढ़न रखी सर, जुग जुग विद्या नाले, गावण तुदनो मोहनिया मन मोहन, सुर्ग मछ पयाले, गावण तुदनो रतन उपाय तेरे, अठ अठ तीर्थ नाले,

عمدی طور پہ کرنے ہیں. اکثر 99% منکھاں دیاں لوڑاں پوریاں ہو جاندیاں. لوگ کسے دا بھی پورا نہیں ہوندا, لوگ دا سواؤ ہے کہ پورا ہوندا ہی ہوندا ہی. لوبھی منک مردے دم تک ادھورا ہی رہندا ہے, ادھورا ہی رہندا ہے. جگت وچ پورن شانتمئی جیون اوہی جیوندے نے جو لوڑاں دے جیوے, لوب دے چ نہیں. میں پھر دوہراواں, لوڑاں پوریاں ہو جاندیاں نے, لوب نہیں پورا ہوتا. لوڑاں دی پورتی کرن دے پھر تین سادھن نے, بڑے دھیان نال سننا. تین سادھن نے, پہلا سرمور سادھن کرت کرنے, دوجا سادھن منگنا منگتا, تیجا سادھن کھونا لٹنا. لوڑاں نو پورے کرن دے اے تین سادھن ہے. کرت کر کے لوڑاں دی پورتی کرنے, منگ کے لوڑاں دی پورتی کرنے, کھو کے لوڑاں دی پورتی, اور کوئی سادھن نہیں. جو محنت کر کے لوڑاں دی پورتی کردے نے انہاں نو کہندے نے کرتی. جو منگ کے لوڑاں دی پورتی کردے نے انہاں نو کہندے نے منگتا, جاچک, بکھاری. اور جو کھو کے لٹ کے لوڑاں دی پورتی کردے نے انہاں نو کہندے نے چور, لٹیرے, ڈکیت. سنسار وچ اے تین موجود ہیں. یہ ٹھیک ہے, وڈا طبقہ کرتیاں دا ہے, پر منگتیاں دا طبقہ بھی گھٹ نہیں ہے, تے لٹیریاں دا طبقہ بھی گھٹ نہیں ہے. لوڑاں دی پورتی کرنی ہے کھوک ہے, لوڑاں دی پورتی کرنی ہے منگ کے, لوڑاں دی پورتی کرنی ہے کرت کر کے, محنت کر کے. ایسے بھی دنیا وچ اوتاراں دے راہیں ویاپک نقطے لوڑاں دی پورتی لئی پیش ہوئے, انہاں نے درمیانہ رستہ چنیا, محنت نہیں کرنی, کھونا بھی نہیں, بھکشو بنا دیتے, منگنا ہے, بھکشا منگنے, منگنا ہے. منگ کے لوڑاں دی پورتی کرنی ہے. آپ دی گیات لئی عرض کراں, وکھ وکھ اوتاراں نے جڑی امت پیدا کیتی ہے انہاں نوں باقاعدہ نام دیتے ہیں. جیسے اہل اسلام دے بانی محمد صاحب نے اپنی امت نو مسلمان کیا, مہاتما بدھ نے اپنی امت جو پیدا کی تھی انہوں بھکشو کیا, گرو نانک دیو جی مہاراج دے نال جو امت دا جنم ہویا انہوں سکھ آخیا گیا. سکھ نے, بھکشو نے, مسلمان نے. سناتن مت ہندو دھرم دی شاخا ایک نہیں ہے, یہ ایسا دریا ہے جو کئی دھاراواں دے بگتا ہے. جیسے میں دیکھا ہے امر کنٹک دے بلاسپور مدھیہ بھارت, ہوں تو خیر پرانت ہور ہو گیا چھتیس گڑھ, اتھے تیرتھ ہے امر کنٹک, دھن گرو نانک دیو جی مہاراج کا اتہاسک استھان بھی ہے.
ਨਰਮਦਾ ਅਮਰਕੰਟਕ ਤੋਂ ਨਿਕਲਦੀ ਹੈ ਤੇ ਜਦ ਨਿਕਲਦੀ ਹੈ ਉੱਥੇ ਇਸਦੀਆਂ 70 ਧਾਰਾਵਾਂ ਨੇ, 70 ਟੁਕੜੇ ਨੇ ਛੋਟੇ ਛੋਟੇ, ਅੱਗੋਂ ਜਾ ਕੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਜਾਂਦੇ। ਦਰਿਆ ਦੀ ਸ਼ਕਲ ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਬਣਦੀ ਹੈ, ਛੋਟੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਧਾਰਾਂ। ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਦੀ ਸਨਾਤਨ ਮਤ ਦੀ ਧਾਰਾ ਇੱਕ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਹ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਧਾਰਾਵਾਂ ਵਿੱਚ ਵਗਦਾ ਹੈ ਔਰ ਅੱਗੇ ਜਾ ਕੇ ਇਕੱਠਾ ਵੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ। ਸੰਨਿਆਸੀ ਨੇ, ਬੈਰਾਗੀ ਨੇ, ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਨੇ, ਇਹਨਾਂ ਵਿੱਚ ਔਰ ਸੰਨਿਆਸੀਆਂ ਦੇ ਕਈ ਕਈ ਰੂਪ, ਬੈਰਾਗੀਆਂ ਦੇ ਕਈ ਕਈ ਰੂਪ, ਬ੍ਰਹਮਚਾਰੀਆਂ ਦੀਆਂ ਕਈ ਕਈ ਸ਼ਾਖਾਵਾਂ। ਫਿਰ ਜਿਤਨੇ ਇਸ਼ਕ ਨੇ ਉਤਨੀਆਂ ਧਾਰਾਵਾਂ ਨੇ, ਕਿਸੇ ਦਾ ਇਸ਼ਕ ਸ਼ਿਵ, ਕਿਸੇ ਦਾ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ, ਕਿਸੇ ਦੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ। ਇਹ ਧਾਰਾ ਮੇਲ ਵੀ ਨਹੀਂ ਖਾਂਦੀ ਇੱਕ ਆਮ ਮਨੁੱਖ ਦੀ, ਤੇ ਗੱਲ ਛੱਡੋ ਦੇਸ਼ ਤੇ ਜਗਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਭਗਤ ਲੇਖਕ ਵਿਦਵਾਨ ਮਹਾਤਮਾ ਤੁਲਸੀ, ਜੈਸੇ ਮਥੁਰਾ ਵਿੱਚ ਆਏ ਰਾਮਾਇਣ ਦੀ ਕਥਾ ਕਰਨ, ਤਾਂ ਹੁਣ ਕੁਦਰਤੀ ਗੱਲ ਹੈ ਮਥੁਰਾ ਨਗਰੀ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਹੈ, ਜਿਵੇਂ ਅਯੋਧਿਆ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੀ, ਜਿਵੇਂ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਨੂੰ ਅਸੀਂ ਰਾਮਦਾਸਪੁਰੀ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ, ਰਾਮਦਾਸਪੁਰ ਨਾਮ ਵੀ ਪਹਿਲੇ ਇਹੀ ਸੀ। ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਦੀ ਨਗਰੀ ਅਯੋਧਿਆ ਰਾਮ ਦੀ ਨਗਰੀ ਹੈ, ਬਨਾਰਸ ਸ਼ਿਵਾਂ ਦੀ ਨਗਰੀ ਹੈ, ਮਥੁਰਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਨਗਰੀ ਹੈ। ਮਥੁਰਾ ਵਿੱਚ ਆਏ ਮਹਾਤਮਾ ਤੁਲਸੀ ਤੋਂ ਲੈ ਗਏ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ, ਦੁਆਰਕਾ ਦੇ ਸਮੁੰਦਰ ਦੇ। ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਡੰਡੌਤ ਕੀਤੀ, ਤੁਲਸੀ ਨੇ ਨਹੀਂ ਕੀਤੀ, ਤੁਲਸੀ ਨੇ ਨਹੀਂ ਕੀਤੀ। ਪੁੱਛਿਆ ਗਿਆ ਆਪ ਭਗਤ ਹੋ, ਸਿਰਫ ਭਗਤ ਹੀ ਨਹੀਂ ਭਗਤੀ ਦਾ ਸੰਦੇਸ਼ ਦਿੰਦੇ ਹੋ, ਉਪਦੇਸ਼ ਦਿੰਦੇ ਹੋ, ਕਥਾਵਾਚਕ ਹੋ, ਸਿਰਫ ਕਥਾਵਾਚਕ ਹੀ ਨਹੀਂ ਤੁਸੀਂ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਵਿਦਵਾਨ ਹੋ, ਲਿਖਾਰੀ ਹੋ, ਆਪਣੇ ਡੰਡੌਤ ਨਹੀਂ ਕੀਤੀ, ਮੱਥਾ ਨਹੀਂ ਟੇਕਿਆ। ਹੁਣ ਜੋ ਕੁਛ ਤੁਲਸੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਹੀ ਬੋਲ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਾਂ। ਕੈਸੀ ਸੁੰਦਰ ਛਬ ਬਣੀ ਭਲੇ ਬਿਰਾਜੇ ਨਾਲ, ਬੜੀ ਸੁੰਦਰ ਛਬੀ ਇਹ ਮੂਰਤੀ, ਬੜੀ ਸੁੰਦਰ, ਬੜਾ ਸੋਹਣਾ ਪ੍ਰਭਾਵ ਪੈ ਰਿਹਾ। ਓਟਾਂ ਨਾਲ ਮੁਰਲੀ ਲਾਈ ਹੋਈ ਹੈ, ਸਿਰ ਤੇ ਮੁਕਟ ਹੈ, ਬੜੀ ਸੁੰਦਰ ਪੁਸ਼ਾਕ ਹੈ, ਬੜੇ ਕੀਮਤੀ ਗਹਿਣੇ। ਕੈਸੀ ਸੁੰਦਰ ਛਬ ਬਣੀ ਭਲੇ ਬਿਰਾਜੇ ਨਾਥ, ਪਰ ਤੁਲਸੀ ਮਸਤਕ ਤੌਨੇ ਵੇ ਜੋ ਧਨਸ਼ਬਾਨ ਹੋਇਆ। ਤੁਲਸੀ ਦਾ ਸਿਰ ਤੇ ਤਾਂ ਝੁਕ ਸਕਦਾ ਹੈ ਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਧਨਸ਼ਦਾਨ ਹੋ, ਧਨਸ਼ਬਾਨ ਹੋਵੇ। ਮੈਂ ਧਨਸ਼ਧਾਰੀ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਹਾਂ, ਮੁਰਲੀ ਧਰ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਨਹੀਂ। ਇਹਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਮੁਰਲੀ ਹੈ। ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਮੁਹੰਮਦ ਸਾਹਿਬ ਨੇ ਜਿਸ ਉਮਤ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਉਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਇੱਕੋ ਹੀ ਨਾਮ ਹੈ ਮੁਸਲਮਾਨ, ਮੁਸਲਮਾਨ। ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਨੇ ਜਿਸ ਉਮਤ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਉਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਭਿਕਸ਼ੂ, ਭਿਕਸ਼ੂ। ਔਰ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜਿਸ ਉਮਤ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਉਹਨੂੰ ਆਖਿਆ ਜਾਂਦਾ ਸਿੱਖ, ਗੁਰਸਿੱਖ, ਗੁਰੂ ਦਾ ਸਿੱਖ, ਸਿੱਖ। ਵੇਦਾਂ ਸ਼ਾਸਤਰਾਂ ਉਪਨਿਸ਼ਦਾਂ ਦੇ ਰਾਹੀਂ ਜਿਸ ਉਮਤ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ ਧਾਰਾ ਇੱਕ ਨਹੀਂ ਹੈ। ਕੋਈ ਸੰਨਿਆਸੀ ਨੇ,
कोई बान प्रस्थी ने, कोई ब्रह्मचारी ने, कोई बैरागी ने, इस तो इलावा हजारा शाखा वाले, एक धारा नहीं। और धर्म ग्रंथां दियां विचारां भी अलग अलग ने। जैसे इशारतन धन गुरु नानक देव जी महाराज कहते हैं, छे घर छे गुर छे उपदेश, शास्त्र ते छे ने, इन्हां छे शास्त्रां दे आचारिया लिखारी गुरु भी छे ने। न्याय नु जन्म देंदे ने गौतम, सांख नु जन्म देंदे ने कपट, मीमांसा नु जन्म देंदे ने जैमिनी, योग नु जन्म देंदे ने पतंजलि, और इसी तरीके दे नाल वेदांत नु जन्म देंदे ने ऋषि वेद व्यास, और इसे तरीके नाले छेवें गुरु कड़ाद के छे गुरु ने, छे शास्त्र ने, पर महाराज कहते ने इन्हां दे उपदेश भी छे ने, एक नहीं, छे घर छे गुरु छे उपदेश। गुरु गुरु एको वेश अनेक, इन्हां छे गुरुआं दा गुरु एक परमात्मा है। गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने ज्ञान जिधरों भी आउंदा है सब परमात्मा। तो ज्ञान दियां धारावां क्यों बन जांदियां अलग अलग? दरअसल बारिश हो रही है, किसी कोल कौली है, किसी कोल गिलास है, किसी कोल लोटा है, किसे कोल थाली है, किसे कोल वड्डा थाल है, किसे कोल डोल है, किसे कोल वड्डा पतीला। चूंकि भांडे अलग अलग ने, भांडिया की बनावट अलग अलग है, तो पानी बह रहे है भांडिया की बनावट करके पानी का रूप उसके अंदर वैसा ही हो जाता है। कौली दे अंदर कौली वर्गा हो गया, लोटे दे अंदर लोटे वर्गा हो गया, थाल दे अंदर थाल वर्गा हो गया, डोल दे अंदर डोल वर्गा हो गया। पर सारिया भांडिया विच जिहड़ा पानी है वो एको ही बदलता है। गुर गुर एको, भावे छे गुरु ने, इन्हां दे राही जो ज्ञान प्रगट होया है, इन्हां छे गुरुआं दा गुरु वो एक ही है। गौतम कपल कणा पतंजलि जैमिनी और ऋषि वेद व्यास, इन्हां छे गुरुआं दा गुरु वो एक है। गुरु गुर एको, इत्थों दावे नाल गुरु नानक देव जी कहिंदे ने ज्ञान सारा परमात्मा तो आंदा है। तो फिर आदि गुरु भी परमात्मा ही है। ब्रह्म पर पावर ब्रह्म परमेश्वर, नानक गुरु मिलिया सोई भी। आज तक किसी एक भी ब्रह्म ज्ञानी ने नहीं आख्या कि ज्ञान में अपने आप प्राप्त किया है, सब कहने प्रभु तो मिले परमात्मा तो मिले। आद अंत एक है अवतारा, सोई गुरु समझे हम। हुण गुरु नानक देव जी महाराज इसे ही वाक विच मंग करदे ने, बाबा जय घर कीरत करते कीरत होए। जिस घर विच कीर्ति चल रही है, जिस घर विच सत्संग चल रहा है, ते करते तेरी गल चल रही है, तेरिया बातां चल रही ने, तेरा ज्ञान चल रहा है, तेरी ध्यान साधना चल रही है, बाबा जय घर करते कीरत होए, सो घर राख वडाई तो उस घर विच मैनू रख, मैनू ओ थां बख्श जिथे तेरी कीर्ति हो रही है, जिथे तेरा जस हो रहा है, जिथे तेरी महिमा हो रही है,
ताके मैं सुना सो स्थान बताओ मीता जाके हर हर कीर्तन नहीं था। तो मैं अर्ज कर रहा कि एक कोई उम्मत नो जन्म देता है गुरु नानक ने सिख सिख केवल सिख है एक कोई उम्मत नो जन्म देता है मोहम्मद साहब ने मुसलमान केवल मुसलमान एक कोई उम्मत नो जन्म देता है महात्मा बुद्ध ने भिक्षु भिक्षु एक तरह की उम्मत सनातन मत दे च नहीं है कोई आर्य समाजी ने कोई देव समाजी ने कोई सहज सनातनी ने फिर इन्हों शाख साधुआ की अलग अलग शाखावान ने अगर असल देखना हो जब इन्ह दाइया निकल दया कुंभ दे उदों पता चलता है कितने फिरके ने अलग अलग टोल लड़ भी पेंगे झगड़ा भी हो जाता है इस कुंभ तो पहले कुंभ दे 42 साधु मारे गए सन नांगे साधुआ की निरंजनी अखाड़े की जंग हो गई लड़ पे एक ने कहा पहले असी स्नान करना है दूजे ने कहा पहले असी करना कुंभ लड़ पे हैरानगी की गल कुंभ दे दिन पाप धोण वास्ते आए सन उठे ही पाप कर बैठे 42 बंदे कतल हो गए जन्मा जन्मांतरा के पाप धोन आए सन सब तो वड्डे पाप उथे ही किए सब तो वड्डे गुनाह उथे ही किए एक शाखा नहीं है अनंत धारावां ने कि वो दरिया है जो अनंत धारावां विच पहाड़ तो निकलता है फिर मिलदियां भी नहीं आप अलग अलग ही चल रही तो मैं अर्ज कर रहा थी मनुख दियां लोड़ां ने और लोड़ां दे नाल संबंध मनुख तोड़ नहीं सकता लख यतन करे मैनू नहीं चाहिदा पानी पर शरीर मंगेगा लोड़ है लख मैं उच्ची आवाज नाल आखा मैनू नहीं चाहिदा भोजन पर शरीर नू भुख लगेगी मंगेगा शरीर नू गर्मी लगती है सर्दी लगती भूख लगती है प्यास लगती है कुछ तो वड़ियां वड़ियां शरीर दियां लोड़ां ने कुछ छोटियां छोटियां होर बतेरियां इस वास्ते मैं अर्ज करदा हुंना लोड़ां दा कोई त्यागी नहीं है कोई त्यागी नहीं गल मैनू भुलदी नहीं 15 दिन मैं कस्तूरबा ग्राम इंदौर दे संत विनोबा भावे दे होंदिया कथा कीती सी सवेरे मैं इमली साहब गुरुद्वारे च करदा सी शामी कस्तूरबा ग्राम जो संत विनोबा भावे जी का आश्रम सी मैनू कहण लगे सानू भी गुरबाणी सुनाओ मैं तो जरूर सुनावा मैनू उन्होंने 35-40 किताबां भी अपनिया लिखिया हुई भेटा च दित्तिया स्वभाविक बजुर्ग सन धन माया मेरे अगों आई तो चूंकि त्यागी साधुआं का आश्रम सी परोपकारियां का सेवा भाव जमीन कट्ठी करके ते गरीबां दे वंडनी भूदान तो माया मैं विनोबा भावे दे चौली च पा एकदम सुट दिती मैं कहता क्यों इन्नी नफर मिट्टी आई है मैं कहा मिट्टी नू हाथ लांदे हो कि नहीं मिट्टी नाल ते तुहानू हाथ भी धोने पैणे मैं देखदा मिट्टी नू हाथ लांदे हो कि नहीं जे धन भी मिट्टी है तो की हर्ज है की हर्ज है मैनू कहन लगे मनुखता ने मिट्टी नू अजे इतनी अहमियत नहीं दिती मिट्टी
مٹی تو بنے ہوئے کاغذ نو اس کرنسی نو بڑی اہمیت دے دیتی ہے. یہ جس اہمیت چھپی ہوئی ہے بڑی کہ کدرے لوب نہ پیدا کر دے وے اس واسطے سوچ مینو اجے تک یاد. لوڑاں دا منک تیاگ نہیں کر سکتا, لوڑاں ہیں

निरपो जपै सगल पो मिटै प्रभ कृपा ते प्राणी सुटै जिस प्रभ राखे तिस नाही दुख नाम जपत।